0: Connection.
1: क्या कहा त्रिकोणी
2: तो तुको FM
3: ना फकतोकी
4: इतोको कियो तारिंगा पकारु
5: कोते नाई फकतोकी कहांगा यातु किते तंगता कोरे फकारोंगो किते तिनो नाको ओंगा कोरेरो एकिया ना कियाया क्या आता फकारोंगो
4: इतोको कियो तारिंगा पकारु
1: क्या कहा त्रिकोणी
2: तो तुको FM
6: किते तितिरो आतिकोए किते तायो आरा के ते ताविरा उत्तिकांगा Arake, Katsitsiroki, Te Ahua o Te Tupu, O Ngā Mea, Iroto I Te Taiao, He Mea Mahi Ngātahi, Mai Raro I Ngā Pūtake, Taino Atu ki Te Pua Waitanga o Te Rākau, Ka Heke Iho, Ka Taka Iho ki Te Whenua, Ana Ka Tupu Mai Ano, Engari, ki Te Tiki Ake Tērā Tauira, ne Te whakapapo o te reo anā ka uru atu I roto I ngā mahi tikanga a tāngata nei he ha ngā āhuaranga e pāna kia tātou tīra tangata o tēnei wā nā reira te tiro atu ki tō tō horopaki mehe mea ko ngā tikanga o tō whānau ake tikanga o tō marae tikanga o tō hapū tikanga raini o te tahi kaupapa ne e hāngai ana ki tērā e koingo ana tō rōpū, tō hapori, kia tupu ora ai koe.